0: ओके जनाब, सो वापस आ चुके हैं दोबारा से आप लोगों के पास और आप सुन रहे हैं GFM88 नेटवर्क। हमारे साथ मौजूद है जनाब यहाँ पर सखर मोरो मीरपुर खास मटियारी सकरन मेहरापुर मातली और जनाब लाड़काना के लाइव स्टूडियो से प्रोग्राम सुन रहे हैं व्हाइट एश एंटी स्किन ब्यूटी शो। ओके जनाब, सर प्रोग्राम व्हाइट एश एंटी स्किन ब्यूटी शो में जितने भी लोग हमारे साथ मौजूद हैं तमाम लोगों को वेलकम एंड खुश आमदीद कहा जाता है। इसी के साथ साथ आप लोगों को मैंने पहले घंटे में जैसे कि व्हाइट एश प्रोडक्ट्स के बारे में बताया, तो फिलहाल इस घंटे में जो है आप लोगों को बताया जाएगा डी स्किन ब्यूटी क्रीम के बारे में। तो बिल्कुल जी, डी स्किन ब्यूटी क्रीम के बारे में जानेंगे हम कि डी स्किन ब्यूटी क्रीम के इस्तेमाल से आपकी स्किन किस तरह खूबसूरत हो जाएगी, क्योंकि डी स्किन ब्यूटी क्रीम जो है ना, इसके बारे में आप लोग ये बात तो सबसे पहले जान लें कि डी स्किन ब्यूटी क्रीम जो है ये वाइटामिन ई बीट से तैयारशुदा है, माइक्रोबीट फॉर्मुलेशन से तैयारशुदा है और ये सिर्फ 2 दिनों के अंदर आप लोगों की स्किन को खूबसूरत, गोरा और पुरकशिश बना देती है। और एक मजे की बात आप लोगों को बताती चलूं कि डी स्किन ब्यूटी क्रीम जो है ना, तो ये वाइटामिन ई बीट से तैयार की गई है। तो पाकिस्तान में जो है ना, वो थोड़े 3-4 प्रोडक्ट्स ऐसे हैं जिसके अंदर जो है ना वाइटामिन ई बीट शामिल है, तो उसी के साथ जो है ना डी स्किन ब्यूटी क्रीम का भी उसमें नाम शामिल है। तो डी स्किन ब्यूटी क्रीम का आप इस्तेमाल करेंगे और वाइटामिन ई बीट्स का जो है ना कमाल ये होता है कि आपकी स्किन जो है वो खूबसूरत हो जाती है, ग्लोइंग हो जाती है, आपके चेहरे की स्किन जो है वो डीपली मॉइस्चराइज हो जाती है। और आप लोगों को बताते चलें कि अगर आप अपनी स्किन को ग्लोइंग बनाना चाहते हैं, ब्यूटीफुल बनाना चाहते हैं और अगर आपके चेहरे पर निशानात है उनको खत्म करना चाहते हैं, तो आपने भी डी स्किन ब्यूटी क्रीम का इस्तेमाल करना है और सिर्फ 2 दिनों में वाजे जो है ना आप लोगों को नतायज मिल जाएंगे डी स्किन ब्यूटी क्रीम के। और साथ साथ आप इस्तेमाल करते रहिए और डी स्किन ब्यूटी क्रीम के साथ आपको डी स्किन का फेस वॉश भी मिल रहा है। तो डी स्किन का फेस वॉश जो है ना, ये भी आप इस्तेमाल करेंगे। डी स्किन ब्यूटी प्रोडक्ट्स में आप लोगों के लिए सिर्फ 2 प्रोडक्ट्स है, जैसे कि आप जानते हैं डी स्किन ब्यूटी क्रीम एंड डी स्किन का फेस वॉश। तो ये दोनों चीजें आप इस्तेमाल करेंगे। इस्तेमाल करने के तरीकेकार बिल्कुल आसान और वही पुराने हैं कि आप रात के टाइम अपना फेस वॉश करेंगे डी स्किन फेस वॉश के साथ, उसके बाद जो है ना अच्छे से फेस को सुखा लीजिए, फिर आप डी स्किन ब्यूटी क्रीम अपने चेहरे पर अप्लाई कीजिए। और हमेशा की तरह आज भी आप लोगों को बोलूंगी कि जब भी आप कोई भी क्रीम अपने चेहरे पर लगाएं तो इस चीज का ख्याल रखा करें कि आप स्किन के ऊपर जो है ना वो मसाज ना करें। और अगर आप रफ हाथों से मसाज कर रहे होते हैं, यानी कि रगड़ रहे होते हैं अपने चेहरे को, तो इन चीजों से जरा गुरेज किया करें। अगर आप इस तरह का कोई काम करते हैं ना, तो उससे ये होता है कि आपकी जो स्किन है ना वो थोड़ी सी डिस्टर्ब हो जाती है, आपके चेहरे पर जो है ना एक्नी आना स्टार्ट हो जाते हैं और फिर आप असांखे रिजल्ट न ॾिनो अथव प्रोडक्ट असांखे दाणा कढाए छॾिया अथसि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे तव्हांजो कुझु पंहिंजूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि, सो तव्हां पोलाइटली लॻाईंदा कयो प्रोडक्ट खे ऐं प्यार सां लॻाईंदा कयो ऐं जेको आहे न बसि आराम सां लॻाए करे छॾी ॾींदा कयो, प्रोडक्ट पाण ई पंहिंजी स्किन जे अंदरि थी वेंदो आहे तव्हांजी ऐं तव्हांजी स्किन खे रिज़ल्ट ॾींदो आहे। सो डी स्किन ब्यूटी क्रीम जेका तव्हां इस्तेमालु कंदा हर स्किन टोन जे लाइ आहे, मर्द मायूं सभी लॻाईंदा, ठीकु आहे न। और इन खां अलावा तव्हां लॻाइण खां पोइ जेको आहे न महसूसु कंदा त वाक़ई 2 ॾींहनि जे अंदरि तव्हांखे रिज़ल्ट मिली वियो आहे। सो डी स्किन ब्यूटी क्रीम आहे ऐं डी स्किन जो फेस वॉश आहे, तव्हां फेस वॉश बि लॻाए सघो था, तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम बि लॻाए सघो था, तव्हांजे लाइ आहिनि त तव्हां ई लॻायो, ठीकु आहे। उन खां अलावा मज़ीद जी ॻाल्हि, अॼु मूं प्रोग्राम में तव्हां खां टॉपिक पुछियो आहे त जॾहिं तव्हां पंहिंजी स्किन केयर कंदा आहियो, तव्हां पंहिंजी ख़ूबसूरती जो ख़्यालु रखंदा आहियो, तव्हां पंहिंजे चेहरे ते मुख़्तलिफ़ प्रोडक्ट जो इस्तेमालु कंदा आहियो, त उहो कहिड़ो प्रोडक्ट आहे, कहिड़ो स्टेप आहे जेको तव्हांखे लॻंदो आहे त स्किन केयर में काफ़ी इंपॉर्टेंट आहे। हाणे ॾिठो वञे त स्किन केयर में न खोड़ सारियूं चीज़ूं अची वञनि थियूं ऐं सभ खां वधीक अगरि ॾिठो वञे त स्किन केयर अगरि तव्हां कयो पिया पंहिंजी ऐं तव्हां चाहियो था त तव्हांजी स्किन जेका आहे ग्लोइंग हुजणु घुरिजे ऐं तव्हांजी स्किन जेको आहे न हाइड्रेट हुजे, त तव्हांखे पाणी बि पीअणो आहे, इहो बि हिकिड़ो स्टेप अथव। ऐं तव्हांखे पंहिंजो फेस वॉश बि करिणो हूंदो आहे, तव्हांखे क्रीम बि लॻाइणी हूंदी आहे, तव्हांखे मॉइस्चराइज़र बि लॻाइणो हूंदो आहे ऐं तव्हांखे फेयरनेस क्रीम बि लॻाइणी हूंदी आहे। खोड़ सारा अहिड़ा स्टेप्स हूंदा आहिनि जेके तव्हांजी स्किन केयर में शामिल थी वेंदा आहिनि। सो अॼु मूं तव्हां खां सिंपल हिकिड़ो सवाल पुछियो आहे त स्किन केयर जॾहिं तव्हां पंहिंजी कंदा आहियो त कहिड़ो स्टेप आहे जेको तव्हांखे लॻे थो त हीउ स्टेप मोस्ट इम्पॉर्टेंट आहे स्किन केयर जे अंदरि। सो मूं एक्सप्लेन करे छॾियो, इन खां वधीक त नथी करे सघां, सो तव्हां ॿुधायो ऐं तव्हांजो कॉल्स वठंदासीं, बिल्कुलु कॉलर्स खां पुछंदासीं त उहे टॉपिक ते छा पया चवन ठीक आहे सो तव्हां बि कॉल करण चाहियो था त कॉलिंग नंबर आहे 0332-1322-88 उन खां अलावा अगरि तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम ऐं डी स्किन जो फेस वॉश पंहिंजे करीबी जनरल स्टोर ते अवेलेबल कराइण चाहियो था त पोइ तव्हां डायल कंदा 0315-799-0595 ही नंबर तव्हां डायल करे पंहिंजे करीबी जनरल स्टोर ते अवेलेबल कराए सघो था डी स्किन ऐं डी स्किन जो फेस वॉश ठीकु आहे समझी वया ओके सो हाणे तव्हां जूं कॉल्स वठूं था ऐं कॉलर्स खे जेको आहे न गुज़ारिश आहे त जिन कल्ह कॉल कई अॼु थोरो मतिलबु ब्रेक ॾिजो ठीकु आहे ऐं बिल्कुलु ही वारी फस्ट कॉल अचे थी त फस्ट कॉलर ॾिसूं था त केरु असां सां गॾु कॉलर मौजूदु आहे हलो अस्सलाम वालेकुम दिल खुश करे छॾियो मुंहिंजी अच्छा इस्तेमाल कई अथव चाचो त प्रोग्राम कंदो आहे जेके चाचे जा प्रोग्राम
1: आहिनि
0: चाचो वरी राति जो शिफ्ट थी वियो आहे मुंहिंजे ख़्याल में शायदि 8-10 ताईं हूंदसि प्रोग्राम पोइ कहिड़ा डेज़ आहिनि उहे तव्हांखे पोइ ख़बर पवंदा छो त शेड्यूल मूंखे ख़बर न आहे जी जी जी शामिल करे वेठो थैंक यू सो मच आसिफ भाउ तव्हां प्रोग्राम में कॉल कई ऐं तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम जे बारे में ॿुधायो त डी स्किन ब्यूटी क्रीम जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा त तव्हांजो चहिरो चमकाईंदी ऐं तव्हांखे ख़ूबसूरत बणाईंदी सम्झो था ओके जी सो कॉलिंग नंबर आहे 0332-1322-88 नेक्स्ट कॉलर ॾिसूं था केरु कॉलर असां सां गॾु मौजूदु आहे ओके जी तव्हां बि कॉल करे सघो था हीअ कॉल जेका आहे त थोरो ड्रॉप थी वई सो नेक्स्ट कॉल आहे हलो अस्सलाम वालेकुम
2: वालेकुम अस्सलाम
0: जी केरु असां सां गॾु मौजूदु
2: आहे
0: ज़ुहेब लारकाणी खां ॿुधो पिया प्रोग्राम ॿुधंदा आहियो असांजो कल्ह खां वठी कहिड़ो प्रोग्राम ॿुधो पिया अच्छा मूंखे तव्हां इहो ॿुधायो टॉपिक अॼु प्रोग्राम जो तव्हां ॿुधो आहे अलाए छा चयव अच्छा मूंखे इहो तव्हां ॿुधायो त तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम इस्तेमालु कंदा या वाइट एश इस्तेमालु कंदा पर तव्हां कहिड़ो सिलेक्ट कंदा चलो जबरदस्त कहिड़नि दोस्तनि खे यादि कंदा जी जी जी जी ओके थैंक यू सो मच प्रोग्राम में कॉल कई तव्हां ऐं जी स्किन ब्यूटी क्रीम तव्हां इस्तेमालु कंदा वेरी गुड इस्तेमालु कयो बाबा तव्हांजे लाइ आहिनि कॉलिंग नंबर आहे 0332-1322-88 किशोर भाई कहते कि डी स्किन जी ॻाल्हि कयो ॿ कॉलर न त कुटकी खाईंदा कॉलर ॾाढा मशाला सियाणा आहिनि हू पाण ई ॻाल्हि करे वठंदा मुंहिंजे चवण खां पहिरियां ई सो नेक्स्ट कॉल वठूं था ॾिसूं त केरु कॉलर असां सां गॾु मौजूदु आहे हलो अस्सलाम वालेकुम केरु असां सां गॾु मौजूदु
3: आहे
0: आकिब हुसैन आसिफ ओके आसिफ आपको वेलकम करते हैं क्या हाल चाल है आपके अल्हम्दुलिल्लाह में ठीक प्रोग्राम सुन रहे हैं आप हमारा
3: बिल्कुल सुन रहा हूँ फेसबुक पर
0: अच्छा फेसबुक पर मुझे बताएं कि आप कौन से प्रोग्राम सुन रहे
3: हैं
0: अच्छा और आप कौन सा प्रोडक्ट इस्तेमाल करेंगे क्या सोचा है कि हम ये वाला प्रोडक्ट लगाएंगे
3: बिल्कुल परचेज करेंगे हम क्रीम
0: परचेज करेंगे
3: जी जी
0: और जो लवली वाली क्रीम आती है ना वाइट एज की वो आप ट्राई करके देखिएगा अच्छा टॉपिक सुना है आपने टॉपिक के ऊपर कुछ कहेंगे टॉपिक अच्छा आप बोल उर्दू में रहे और आपको सिंधी में टॉपिक रिपीट करवाना वैसे मैं करती हूँ सिंधी में टॉपिक रिपीट आप जरा सुनिएगा मेरा शो
3: ठीक है अल्लाह खुश करे आपको
0: ओके थैंक यू सो मच आप प्रोग्राम में शामिल रहे अभी अभी मैंने सिंधी में टॉपिक जरा रिपीट किया था और कॉलिंग नंबर 0332-1322-88 तमाम भी कॉल कर सको था سو ہی واری کال بیٹھو تھا ڈسن دا کیئر کالر اس سگن موجود ہے. ہیلو السلام علیکم.
2: وعلیکم السلام, کیسے ہو؟
0: الحمدللہ. کون ہمارے ساتھ موجود ہے؟ دلیپ کمار بھائی, آپ کی کال لگی میرے خیال میں پہلی مرتبہ.
2: پہلی مرتبہ آپ کے پروگرام, کوشش تو کرتے ہیں لیکن آج زیادہ کوشش بھی نہیں کی, دو تین
0: سال لگ گئی ہے. چلے یہ بڑی اچھی بات ہے, ماشاء اللہ. چلے کال لگائی بڑی اچھی بات ہے. مجھے یہ بتائیں کہ آپ پروگرام تو ہمارا سنتے ہیں.
2: جی جی جی پروگرام سنتے ہیں, فیس بک پر چلتا ہے تو کبھی ریڈیو پہ سنتے ہیں, کبھی فیس بک پر سنتے ہیں, آج بھی فیس بک میچ پر.
0: اچھا مجھے بتائیں میرے پروگرام کا آپ کو نام آ رہا ہے؟
2: نام اسکن بیٹ کریم ہے.
0: اوکے, تمام استعمال کرنے کے بارے میں سوچو ہے, استعمال کریں گے آپ؟ چلو استعمال کریں گے تو صحیح نا, آگے جا کر فیوچر میں. نالو پہروں دفعہ بدھو آ. ویلکم کرتے ہیں آپ کو اور آپ کے سبھی دوستوں کو, اور اس کے ساتھ ساتھ پروگرام سن رہے ہیں جی ہمارا, اور کال بھی کرتے جا رہے ہیں. کالنگ نمبر 0332-1322-NEE. نیکسٹ کالر دیکھتے ہیں کون ہمارے ساتھ موجود ہے. اوکے جی ہیلو,
2: السلام علیکم.
0: وعلیکم السلام, کیسے سے سگڑا؟
2: رستم علی پار تو بلایا ہوں, تو پونو خان پار سار کے سیون شریف
0: ہوگا. اوکے رستم بھا سالا خوش آئے ہو؟
2: شکر آلائے سانن تاہاں بدایا خوش ہو.
0: الحمدللہ مزے میں پروگرام بدو پیا. چلو خوش کیو وائٹ ایج جا پروڈکٹ لگایو ڈی اسکن جا پروڈکٹ لگایا جی وری مونجی بھی دل خوش تھے سمجھو تھا. معلومات معلومات ضرور جو نیکسٹ ٹائم کال لگے نا تو خبر ہوجائے جنرل اسٹور سے ملن تھا یہ پروڈکٹ.
2: جی جی
0: چلے مجھے اور بتائیں کہ کون سے دوستوں کو یاد کریں گے. ٹاپک سنا ہے آپ نے, ٹاپک کے اوپر کچھ بولیں گے؟
2: اساں جا دوستاں دلیپ کمار مینگوال قربان علی خاص کے لیے ائی کی سگے تا اساں کے فوزیا سمرو دے آواز میں نغمہ بدایو.
0: چلو ٹھیک ہے فوزیا سمرو, اگر ٹائم بچی ہو تو تماں جلا ہلائیں داسی. اوکے ائی
2: کال وٹھندا کرو پروگرام میں.
0: جی جی کال وٹھندا سی ائی تماں جڑا سونا سونا باہر کال کنا تا لازمی وٹھندا سی. ہی واری کال وٹھوں تھا رسوں تو کیئر کالر اس سگر موجود ہے. ہیلو السلام علیکم.
1: وعلیکم السلام,
0: کی رسے سگٹ موجود ہے؟
1: غلام خان جرا کا ممدری گرار بلایا دی.
0: اوکے ادا سن جو پروگرام بدن آیو؟
1: جی جان.
0: اچھا مکے بدھا تا کہ اساں جی پروگرام جو نالو اچے تو
1: نہ نالو کون دے تے؟
0: اچھا نالو نہ تو جے تا کریم کی وٹھن ویندا؟
1: نالو ان یاد کروں میں.
0: جی بالکل نالو یاد کجو, مکے بدھا کڑن دوستن کے یاد کندا. جی جی فوزیا سمرو, فوزیا سمرو بالکل ہلائیں داسی دوستن کی یاد کری بیٹھو جلدی جلدی. اوکے تھینک یو سو مچ تام پروگرام میں کال گئی. فوزیا سمرو جا جے کے نا وہ فالوورز کچھ زیادہ ہی اسان جی پروگرام میں آہن, سو بالکل تاں کی فوزیا سمرو بدھرائندا سی پر ان کا پہریاں جے کوانے تاں وائٹ ایش آئیں جی اسکن بیوٹی پروڈکٹ جو استعمال کرو سیاح پانچ قریبی جنرل اسٹور تا ونی معلومات حاصل کرو تو ملن تھا یا نہ تھا ملن, اگر ملن تھا تو اتنا ونی پرچیز کری اچو مکھے بھی بدھایو تا ادی او بھین او باجی او ہن اسا جنرل اسٹور تا ونی وٹھی آیا ہوں ہی ہی پروڈکٹ وٹھی آیا ہوں, سو مکھے بدھایو نسا گڈو گڈ ٹائم تھیو آئے شارٹ کمرشل بریک وٹھوں تھا جلدی واپسی تمہاری موٹی ناسی تمہاں کاری نمن جو بابا اتے ویٹھا ہو جو ماں اوہی ونی اوہی موٹان تھی. سو اسٹے ٹیون اسٹے کنیکٹڈ اینڈ کیپ لسننگ 88.8 FM. سنتے رہیے اور انجوائے کیجیے.

0: بسم اللہ الرحمن الرحیم اسی واسا مخاطب آئے ہوں جی مہرہ پر ایف ایم 94 تا پروگرام صحت شی گال سان کرے حاضر خدمت اواں جو پینجو میزبان حاکم علی جسکانی سامن جی خوش تا جہان خوش جی واہے تا جہان واہے صحت آہے تا سب کچھ آہے ایں اساں جی بھی یہی دعا ہے تواں جتے بھی ہو جو شال آباد ہو جو خوش ہو جو کدیں بھی دکھیو ڈی نہ دسو سکھن جو ہمیشہ اواں سان ساتھ رہے دکھ ہمیشہ اواں کھا کوہیں دور ہوجن پروگرام صحت کی گال میں اسان جے اسٹوڈیو میں موجود ہوں سنجا مشہور و معروف ڈاکٹر ڈاکٹر منظور حسین میمن صاحب سینئر لیکچرر نواب شاہ ہومیوپیتھک میڈیکل کالج اسپتال نواب شاہ جے کی مختلف بیماریوں بابت اواں کے جان ڈینا ڈاکٹر صاحب ہر اربع خمیس جمعہ چھنچر آچر سومر تے صبح جو 10 کا شام 5 وگے تائیں جرمن ہومیوپیتھک کلینک ساموں ودھن پوٹرا پیٹرول پمپ کوٹلی کبیر روڈ مہراپور میں مریضن جو علاج کندا آہن سب کا پہرے آسی ڈاکٹر صاحب کے خوش آمدید چونداسی ڈاکٹر صاحب جو خاص مہربانی آہن لائیو کال جو نمبر بھی اواں کے اسا نوٹ کرائندا سی 0301-9196-851 اساں جو نمبر آہی تمام بذریعہ لائیو کال بھی شامل تھی سکو تھا ڈاکٹر صاحب مختلف بیماریوں جا ماہر ڈاکٹر آئین ڈاکٹر صاحب ہومیوپیتھک کنسلٹنٹ فیملی فزیشن آئین گردے پتے مسانے جی پتھری جو بغیر آپریشن جے کامیاب علاج کیا ونے تو سندھن جوڑن گوڈن جو سور نک کن گلو پرانو نزلو نچھوں متھے جو سور ادھ متھے جو سور ان کے علاوہ فالج کھنگ ٹی بی مادے جو سور مادے جی السر تری جو ودھن جگر ہیپاٹائٹس بی سی گردن جو انفیکشن چہرے جو رنگ سانورو ان سبھی مختلف بیماریوں جو مردن توڑے عورتوں کے پوشیدہ بیماریوں جو ڈاکٹر صاحب کامیاب علاج کندا آہن ڈاکٹر صاحب کے خوش آمدید چوندا ڈاکٹر صاحب جو خاص مہربانی آہن محبت آہن جو پینجو قیمتی وقت کڑھی کرے اسان جے اسٹوڈیو میں اچن تھا ڈاکٹر صاحب السلام علیکم
1: وعلیکم السلام
0: ڈاکٹر صاحب ٹھیک آئے ہو طبیعت ٹھیک ہے اواں جی
1: جی سے اللہ تعالی جائے سو
0: اج کیڑے موضوع بابت جان دینا اسان جے معزز بدھندڑن کے
1: اعوذ باللہ من الشیطان جی بسم اللہ الرحمن الرحیم صلی اللہ علیہ وسلم پیرا سب تعریف ہوں رب پاک جو جو اسا کے جارے تو خرائے تو روزی دے تو خوشی دے تو سب دین زمینی آسمانی آفتن خان محفوظ رکھے تو اسان پروگرام سچی گال جو بر وقت ٹائم تے نشر تھیندو ہے اسان کلینک جرمن ہومیوپیتھک کلینک کے خبر ہے تا ہفتے جا 6 دین جمعہ چھنچر آچر سومر انگار جو ڈی کلینک بند ہوں ہے اربع خمیس مہراپور شہر میں کوٹری روڈ ساموں ودن پوٹرا پیٹرول پمپ تے موجود ہوں ہے ٹائمنگ صبح جو 10 بجے کا شام جو 5 بجے تھی ان میں مینشن کرنا ہوں ہفتے جا 3 ڈی اصا چیک اپ فیس فری رکھل ہوں ہے جمعے جو ڈی چھنچر جو ڈی آچر جو ڈی ان کے علاوہ ہر اصانی کلینک کے حساب سے جی بھی بیماریاں ہوں سبھی جو کامیاب علاج کیا وی ہے ان کے بارے میں ایکڑی ننڈی جان ہے پروگرام سچی گال کے حوالے سے پیش کرنا ہوں اجو کے پروگرام کے حوالے سے جہاں چوجو اصا وہ ایشوز کھڑی ادا ہوں جے روزمرہ کی زندگی میں پیشنٹس اصا وٹ جو ہے سو ادا جو ہے سو شیئر کرنا یا جو ہے سو کلینک سے چیک اپ وغیرہ کرائیں تو ان میں خاص کر ڈھٹو وا جی اج کل جو اصا نوجوان طبقہ ہے تو ان میں میموری لاس کے حوالے سے یعنی جی ایکڑی یادگیری کن کے یادگیرو گھٹ رہن ایکڑو عمر سے گڈو گڈ تھی ہے وہ تو ایکڑی عام ایکڑو پروسیس ہے کن کے عمر سے گڈو گڈ دسو تھا جی عمر ودندی ہے تو ظاہر یا تو فرق اچھی ویسے ہے یادگیری مانو کے گھٹ رہندی ہے نظر گھٹ تھی ویسی ہے یا وارن جو اچھو تھن یہ ایکڑو عام پروسیس ہے لیکن ایکڑو جدیں عمر پانچ مطلب اوتری پانچ ہے ان کے باوجود جو ہے سو مہنگا ینگ ہے ینگ ایج میں جی یادگیری جو گھٹ جی وجن تو ان جا بیا خوڑسار اسباب خوڑسار اسباب مثلاً ڈسو ایکڑو غذا جو صحیح نہ وٹھن ننڈ جو صحیح نہ اچن یا اسٹریس وٹھن یا کو حادثہ تھن یا کئی لمبے عرصے تھی کچھ اڑیوں میڈیسنس استعمال کرن جن جو اثر دماغ تے جو سو پہ جی وی ہے یا اج کل اسا جو نوجوان طبقہ گھنو طور تے جو ڈسو جے نشاوار شیوں تھن تھیں گٹکو وغیرہ استعمال کن تھا یا شراب نوشی سگریٹ نوشی جو استعمال کرن یا زیادہ موبائل جو استعمال یہ دماغ تے گالیوں اثر انداز کن تھیں جن کے کرے بھی جو ہے سو میموری لاس جو ایشوز جو ہے سو ودھن نہیں ان کے حوالے سے ہومیوپیتھک میں ایک کامیاب علاج اصا وٹ جو ہے سو थींदो आहे होम्योपैथिक मेडिसन्स जे हवाले सां जेको ॾींदा आहियूं जंहिंसां जेको आहे सो पेशेंट बिल्कुलु सही थियो वञे. लेकिन इन जे लाइ पेशेंट खे घुरिजे त ख़ुदि जेको आहे हाणे मेमोरी लॉस जा हिकिड़ा खोड़ सारा मतिलबु ज़हर हिकिड़ी निशानियूं हूंदियूं आहिनि. मिसाल कंहिंखे रूटीन में कंहिंखे मिसाल हिकिड़ी वेसर थींदी आहे, लेकिन को माण्हू रोज़ानो कंहिंसां मिले थो उनजो नालो विसरी वञणु इवन एतिरे क़दुरु सीवियर केसिस में थींदो आहे जो माण्हू खे पंहिंजो घर बि यादि न रहंदो आहे त मां जेको आहे सो कहिड़े पासे वेंदो हिकिड़ी शइ वठण आहे, लेकिन उहो उते पहुची जेको आहे सो वरी जेको आहे सो यादि कंदो आहे त मां कहिड़ी शइ वठी आयुमि वरी वापसि. इहे हिकिड़ी रूटीन में इहो वेसर जो हिकिड़ो सिस्टम आहे, वेसर जो हिकिड़ो नमूनो आहे. इन जे करे जेकी हाज़िर दिमाग़ी थियण ऐं यादगिरी जो पको रहण या जेके नंढा ॿार स्टूडेंट्स रहंदा आहिनि जेके जिन खे सही यादगिरो न रहंदो आहे ऐं उहे कोशिश कंदा आहिनि त असां सुठे तरीक़े सां यादगिरी पढ़ूं ऐं सुठे तरीक़े सां असां मार्कूं खणूं त उन्हनि खे इहे जेके प्रॉब्लम्स रहनि था त उन्हनि जे लाइ जेको आहे सो असां वटि होम्योपैथिक में अहिड़े क़िस्म जूं मेडिसिन्स आहिनि जेके ज़हनी जेकी तवानाई आहे उन्हनि खे बरक़रार रखनि था जंहिंसां जंहिंजे करे जेको आहे सो जेकॾहिं कंहिंखे वीकनेस थिए थी, दिमाग़ी वीकनेस थिए थी, या जेको आहे सो मिसाल ॻाल्हि जो नज़र जी कमज़ोरी आहे या वक़्त खां अॻे अछा वार थी वञनि था, इहो सॼो जेको आहे सो दिमाग़ी कमज़ोरी जे हवाले सां उन जे लाइ जेको आहे सो असां वटि होम्योपैथिक में कामयाबु इलाजु आहे. घरेलू ॾसनि जे हवाले सां असां ख़ासि करे इन हवाले में बादाम वॾो रोल करे थी. बादाम मां अक्सर दोस्तनि खे ॿुधाईंदा त 5-7 दाणा रोज़ाना राति जो पाणी में पिसाए रखजनि, सुबुह जो नेराने जेको आहे सो उहे खाइणु घुरिजनि. उन सां काफ़ी अफ़ाको अची वेंदो आहे, काफ़ी इम्प्रूवमेंट अची वेंदी आहे. या जेके अलॻि से जेको आहे सो जीअं सौंफ, मिसरी, बादाम इन्हनि जो सफ़ूफ ठाहे ऐं चमच सुबुह शाम इस्तेमालु करण सां उहो बि दिमाग़ जी जेके तवानाई आहे उन्हनि खे वधीक बरक़रार रखंदा आहिनि. जी सर,
0: तमामु घणी महिरबानी डॉक्टर साहिबु. सामिन खे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जी मेहरा पर FM 94 तां लाइव पेश कयो पियो वञे. डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिब, सीनियर लेक्चरर, नवाबशाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाबशाह असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति मालूमात ॾेई रहिया आहिनि, ॼाण ॾेई रहिया आहिनि. तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिल थी सघो था, कंहिं बि बीमारी बाबति डॉक्टर साहिब खां मालूमात वठी सघो था. 0301-2196-8151 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे. डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि, सिंध जो मशहूरु मरूफ़ डॉक्टर, होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन. गुर्दे, पिते ऐं मसान जी पथरी जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कनि था. इन खां अलावा पायल्स आहिनि या जेकॾहिं गले जो गुदूद वधियलु आहे, नक जी हॾी वधियलु आहे, उनजो बि बग़ैर ऑपरेशन जे डॉक्टर साहिबु कामयाबु इलाजु कंदा आहिनि. संदनि जो सूरु आहे, जोड़नि जो सूरु, गोॾनि जो सूरु, कुंदरग जो सूरु, नक, कन, गलो, पुराणो नज़लो, मथे जो सूरु या अधु मथे जो सूरु आहे, कन जो सूरु आहे, घटि ॿुधो था, शुगर आहे, ब्लड प्रेशर, हेपाटाइटस बी, सी, गुर्दनि जो इन्फेक्शन आहे, चहिरे जो रंगु सांवरो आहे, चहिरे जी ख़ारिश आहे, फट, फुरड़ियूं, ॿारनि में कद जो न वधणु, औरतुनि में वज़न जो न वधणु, औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाजु कंदा आहिनि. डॉक्टर साहिबु हर अरबा, ख़मीस, जुमो, छंछरु, आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप, कोटली कबीर रोड, मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि. डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु अवां कंहिं बि वक़्तु राबितो करे सघो था. 0301-2196-8151. डॉक्टर साहिबु तव्हांजी असांजी कचहरी जारी ऐं सारी रहंदी. इन ई मौज़ू खे अॻिते वधायूं था त जीअं मेमोरी लॉस जी मां ॻाल्हि कई, ख़ासि तौर ते एजड माण्हू जी मेमोरी लॉस थिए थी या उनखे मथे में फेरी अचे थी, उन बाबति कुझु ॼाण ॾींदा.
1: मां ॻाल्हि कई त हिकिड़ो आम प्रोसेस हूंदो आहे, हिकिड़ो माण्हू खे जेको उमिरि रसीदा थी वेंदा आहिनि त उन्हनि खे जेको आहे सो वीकनेस रहंदी आहे या मेमोरी लॉस थी वेंदी आहे. त बाक़ी ॿियो नौजवाननि जे हवाले सां मां पुछो, वॾनि जे हवाले सां त बिल्कुलु उहो त हिकिड़ो उमिरि जो हिसो आहे, उमिरि जे हिसाब सां जेको आहे सो दिमाग़ी कमज़ोरी थी वेंदी आहे, दिमाग़ी कमज़ोरी घणी थी वेंदी आहे जंहिंजे करे नज़र जी कमज़ोरी थी वेंदी आहे या जेको आहे सो मिसाल ॻाल्हि जो हिकिड़ो मेमोरी घणी लॉस थी वेंदी आहे या घणनि खे मग़ज़ ते बोझ रहंदो आहे ऐं उन्हनि खे जेको आहे सो घणनि खे वर्टाइगो थींदो आहे यानी दिमाग़ी चकर थींदो आहे. त इहो बि सभु दिमाग़ जी ई कमज़ोरी जेको आहे सो में शुमारु हूंदो आहे ऐं उनजी बि होम्योपैथिक में चाहे एकड़ो यंगेस्ट हुजन चाहे ओल्ड एज हुजन उन्हनि जे लाइ बि जेको आहे सो होम्योपैथिक में हिकिड़ी कामयाबु ट्रीटमेंट मौजूदु आहे जंहिं सां जेको आहे उन्हनि जी मेमोरी लॉस बि जेको आहे सो हूंदी आहे उन जा बि खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि हिकिड़ो वक़्त जे गॾो गॾु दवाउनि जो कुझु असरात हूंदा आहिनि कुझु कंहिंखे डायबिटिक हूंदी आहे शुगर जे करे बि जेको आहे सो मेमोरी घणनि जी लॉस थी वेंदी आहे ब्लड प्रेशर कंहिंखे रहंदो आहे या का अहिड़ी ॿी बीमारी रहंदी आहे जंहिंजे करे बि जेको आहे सो दिमाग़ ते असरात थींदा आहिनि उन जे लाइ बि जेको आहे सो असां वटि कामयाबु इलाज मौजूदु आहे अहिड़ो को बि पेशंट आहे त बिल्कुलु असां सां रुजू करे सघनि
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ फेसबुक ज़रिए जेके दोस्त गॾु आहिनि परवानो ज़ुल्फ़कार ख़ासि कैली ॻोठ दुबी ख़ासि कैली ख़ासि असां गॾु आहिनि डॉक्टर साहिबु लिखनि पिया तमामु बहितरीन प्रोग्राम आहे असांजो पुराणो ॿुधंदड़ बि आहे ॻोठ दुबी ख़ासि कैली तालका ठर मीरवा जा ई दोस्त आहिनि भलीकार चवंदा साईं क़ुर्बान मेमन साहिबु एडवोकेट असां गॾु आहिनि साईं खे बि भलीकार चवंदा जेके दोस्त प्रोग्राम खे पसंदि कनि पिया ऐं उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़ासि तौर ते इहे प्रोग्राम जेके पेशंट हज़रात आहिनि मरीज़ आहिनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि वक़्तनि जिन खे हिकिड़ो फ़ाइदो पियो आहे जेके अवां ॾस ॾींदा आहियो या जेके इलाज कराए ठीकु थी विया आहिनि शिफ़ा ॾियण वारी ज़ात यकीननि अलाह सांजी आहे अलाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾींदी आहे इलाज डॉक्टर कंदो आहे सभिनी अवां खे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो ही आवाज़ अवां जे समायतुनि ते पहुचे पियो डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि जेकी अवांखे सिहत बाबति मालूमात ॾेई रहिया आहिनि डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर जेको हर अरबा ख़मीस जुमो छंछरु आचर ऐं सूमर ते सुबुह जो 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि डॉक्टर साहिबु हर जुमे छंछरु ऐं आचर ते यानी हफ़्ते जा 3 ॾींहं चेकअप फीस जेकी आहे उहा बिल्कुलु फ्री हूंदी आहे उहा चेकअप फीस कंपनी जे तरफ़ां हूंदी आहे कंपनी अफोर्ड कंदी आहे बर्दाश्त कंदी आहे त जीअं जेके अफोर्ड नथा करे सघनि जेकी चेकअप फीस बि बर्दाश्त नथा करे सघनि त उहो उहे माण्हू उहे बेपहुच माण्हू फ़ाइदो हासिलु करे सघनि ऐं तव्हांखे इहो नोट कराईंदा हलंदासीं तव्हांखे मेडिसिन आहे जेकी दवा आहे उहा स्टोर तां वठणी हूंदी आहे प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो ही आवाज़ तव्हांजे समातुनि ताईं पहुचे पियो डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर हाणे तव्हांखे इस्लामाबाद कराची या हैदराबाद वञण जी ज़रूरत न आहे नवाबशाह वञण जी ज़रूरत न आहे उहो ई डॉक्टर अव्हांजे शहर मेहरापुर में वेठो आहे मेहरापुर जे सराउंडिंग में ऐं जिते जिते असांजो आवाज़ पहुचे थो ठरे मीरवा हुजे सुई गेस हुजे पीर वसण हुजे हिंगोर जा कोटड़ी कबीर हालाणी कंठियारो लाखा रोड या इन खां अलावा ॿिया जेके बि करोंडी पका चांग जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि नारे वारा चुंडके वारा उन्हनि सभिनी जे लाइ इहा हिकिड़ी सहूलियत आहे सेठार जा राणीपुर वारा उन्हनि जे लाइ हिकिड़ी नंगरेजनि वारा कुंभनि वारा या कोटजी वारा जेके आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी सहूलियत आहे त अव्हांजो मशहूरु डॉक्टर तमामु वॾी लेवल जो जेको डॉक्टर आहे उहो अव्हांजे शहर मेहरापुर में अचे थो ऐं अव्हां उन खां इलाज करायो का बि बीमारी ला इलाज नाहे अव्हांखे मायूस नाहे थियणो प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ होम्योपैथिक कंसल्टेंट ऐं फैमिली फिज़िशियन असांजे स्टूडियो में मौजूदु अव्हांखे सिहत बाबति ॼाण ॾेई रहियो आहे प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि माहिर अमराज़ गुर्दे पिते ऐं मसान जी पथरी जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाज कयो वञे थो संधनि जो सूरु जोड़नि गोॾनि जो सूरु नक कन गलो पुराणो नज़लो निछू मथे जो सूरु अधु मथे जो सूरु नज़र जी कमज़ोरी कन जो वहणु कन जो सूरु घटि ॿुधण में अचणु फालिज खंघ टीबी मादे जो सूर मादे जी अल्सर त्री जो वधण जिगर हेपाटाइटिस बी सी या इन खां अलावा चेहरे जो रंग सारो आहे चेहरे जी ख़ारिश फट फुरड़ियूं ॿारनि में कद जो न वधणु औरतुनि जो वज़न न वधणु औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाज कंदा आहिनि 0301-2196-8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे 0301-2196-8051 ते तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिल थी सघो था कंहिं बि बीमारी बाबति डॉक्टर साहिब खां मालूमात वठी सघो था डॉक्टर साहिब जूं ख़ासि महिरबानी आहिनि डॉक्टर साहिबु जेकी पित जी पथरी थींदी आहे पाण या गुर्दनि जी पथरी आहे जेके माना उन्हनि खे ऑपरेशन जी ज़रूरत न आहे जीअं नक जी हॾी वधियलु आहे गले जा गुदूद वधियलु आहिनि या मां ॾिसो पाइल्स जो इलाजु कंदा आहियो अहिड़ियूं मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि जेके माना एलोपैथिक में ईअं उन्हनि खे ऑपरेशन कयो वञे थो, उन्हनि जो इलाजु सिर्फ़ु ऑपरेशन ॿुधायो वञे थो, पर अव्हां वटि होम्योपैथिक में ख़ासि तौर ते जेके मरीज़ सिहतयाब थियनि था ऐं तव्हांखे व्यूज़ ॾेई वञनि था, जेके अव्हां व्यूज़ हिते हलाईंदा आहियो, त उन बारे में अव्हां छा चवंदा?
1: जी साईं, बिल्कुलु उन हवाले सां बि जीअं मुख़्तलिफ़ मिसाल ॻाल्हि जो हिकिड़ो शइ टीका पेन, कंहिंखे कुन रग जो सूरु हूंदो आहे, रग ब्लॉक हूंदी आहे, पाइल्स आहे, ऐं वरी जेको आहे सो मिसाल किडनी स्टोन हूंदी आहे, गाल ब्लैडर स्टोन हूंदी आहे, प्रोस्टेट ग्लैंड हूंदो आहे, उन्हनि जो होम्योपैथिक में एतिरी सलाहियत मौजूदु आहे जेकी बग़ैर ऑपरेशन जे इन्हनि जो कामयाबु इलाजु मौजूदु थींदो आहे। मिसाल ॾिसो, गुर्दे जी पथरी आहे, चाहे हिकिड़ी हुजे, चाहे जेको आहे सो जेतिरियूं बि हुजनि, ऐं 2 mm हुजे या 20 mm हुजे, उहो बिल्कुलु असां वटि उहे पेशंट्स जा व्यूज़ इन हवाले सां जॾहिं हुनखे फ़र्क़ु पवंदो आहे त उहे ख़ुदि जेको आहे सो व्यूज़ फीडबैक ॾींदा आहिनि, लाइव अची बि फीडबैक ॾींदा आहिनि, असां वटि बि अची व्यूज़ रिकॉर्ड कराए वेंदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां गाल ब्लैडर स्टोन आहे, गाल ब्लैडर स्टोन में बि चाहे पितो पथरियुनि सां भरिजी वञे, चाहे 2 mm खां 30 mm जूं स्टोन्स हुजनि, उहे जेको आहे सो ॻरी ऐं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु होम्योपैथिक जर्मन मेडिसन्स जे हवाले सां जेको असां कामयाबु इलाजु कंदा आहियूं, कामयाबु ट्रीटमेंट ॾींदा आहियूं, उनमें काफ़ी जेको आहे सो फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। चाहे बवासीर जे हवाले सां ॻाल्हि कई त उहो बि जेको आहे सो यानी ऑपरेशन जे बग़ैर ऑपरेशन जे होम्योपैथिक दवाउनि सां बिल्कुलु क्लियर थी वेंदो आहे। चाहे प्रोस्टेट ग्लैंड कंहिंखे गदूद आहे, प्रोस्टेट कंहिंजो वधियलु आहे, उनजो बि बग़ैर ऑपरेशन जे, हर्निया जो ऑपरेशन थींदो आहे, हर्निया बि असां वटि बग़ैर ऑपरेशन जो जेको आहे सो कामयाबु इलाजु मौजूदु आहे। चाहे मिसाल ॻाल्हि जो हिकिड़ो मुख़्तलिफ़ ॿियूं जेके मोरूसी जेके ॿियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि, हेपाटाइटिस बी, हेपाटाइटिस सी, या चाहे जेको आहे सो दम आहे कंहिंखे पुराणो, उनजो बि असां वटि कामयाबु ट्रीटमेंट इस्थमा जे हवाले सां, एलर्जी जे हवाले सां कामयाबु इलाजु मौजूदु आहे। या साइनसाइटिस, कंहिंखे नक जी हॾी जे मथां गोश्त वरी वेंदो आहे, या ट्रॉन्सलाइटिस थींदा आहिनि, गले जा गदूद वधी वेंदा आहिनि, उन्हनि जो बि मेडिकल में ऑपरेट थींदो आहे, ऐं पोइ गले जा गदूद ऑपरेट करे जेको आहे सो कढिया वेंदा
0: आहिनि। तव्हांजे मौज़ू खे अॻिते वधाईंदे हलंदासीं, पहिरियां वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, त पहिरियां हलूं था कमर्शियल ब्रेक जी तरफ़। वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, पहिरियां हलूं था कमर्शियल ब्रेक जी तरफ़। गदगद जो ॿुधंदा रहो जीअं मेहरापुर FM 94, प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि।